0: ആസാദി കാ അമൃത മഹോത്സവത്തിന്റെ ഭാഗമായി 2022 ഹർഘർ തിരംഗ ക്യാമ്പയിന് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി തുടക്കം കുറിച്ചത്.
1: ആസാദി കെ അമൃത് മഹോത്സവ് കെ തഹത് 13 സേ 15 അഗസ്ത് തക് എക് സ്പെഷ്യൽ മൂവ്മെന്റ് ഹർ ഘർ തിരംഗ കാ ആയോജന കിയാ ജാ റഹാ ഹൈ. ഇസ് മൂവ്മെന്റ് കാ ഹിസ്സ ബൻകർ 13 സേ 15 അഗസ്ത് തക് आप अपने घर पर तिरंगा जरूर फहराएं या उसे अपने घर पर लगाएं. तिरंगा हमें जोड़ता है, हमें देश के लिए कुछ करने के लिए प्रेरित करता है. पिंगली वेंकैया जी हमारे राष्ट्रीय ध्वज को डिजाइन किया था. मैं महान क्रांतिकारी मैडम कामा को भी याद करूंगा. तिरंगे को आकार देने में उनकी भूमिका बेहद महत्वपूर्ण रही है. इन सारे आयोजनों का सबसे बड़ा संदेश यही है कि हम सभी देशवासी अपने कर्तव्य का पूरी निष्ठा से पालन करें, तभी हम उन अनगिनत स्वतंत्रता सेनानियों का सपना पूरा कर पाएंगे, उनके सपनों का भारत बना पाएंगे.

0: श्रोताओं, अभी आपने सुना कार्यक्रम राग शंकरा, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अजीत
1: और उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी
0: सौम्या मलिक,
1: जगबंधु और मुकुल के साथ विमलेश को आज्ञा दीजिए।
0: नमस्कार, नमस्कार।
2: उमंग, उमंग, उमंग, उमंग,
3: ഇതോടുകൂടി ഈ നിലയത്തിൽ നിന്നുള്ള മധ്യാഹ്ന പ്രക്ഷേപണം സമാപിക്കുന്നു. അടുത്ത പ്രക്ഷേപണം വൈകുന്നേരം 5 മണിക്ക് ആരംഭിക്കുന്നതാണ്. ആകാശവാണി കവരത്തി.